0: जावं ते वाडटा ती क्रायमाचे बाबतींत वो गोवा पुलीस हांच्या अधिकाऱ्यां बाबतींत. मुखेल मंत्री दोतर प्रमोद सावंत हाणें गुन्यांवकारी पुलीस अधिकारी हांकां सस्पेंड करतलो म्हूण आश्वासन दिलो. गोंयांत वाडटा ती क्रायम हाचे बाबतींत विरोधी पक्षाचो लिडर ऑफ दी ऑपोजिशन पार्टी युरी आलेमो हांणी आरोप केलो की गोंयांत रेप मर्डर्स ह्यो वाडत आसा.
1: गोंयांत लॉ एंड ऑर्डर आसा की ना? शूटिंग एपिसोड जे पट जाले आतां तूं सांगतालो ड्रग्साचेर 48 क्रोर्स हाचे ड्रग्स कन्सायनमेंट थायलँडच्यान येले. आमकां जेन्ना आमी प्रस्न घातलो प्रस्नाचे उत्तर दिला की थिंगा अजून खबरूच ना तूं कितको कोणे थायलँडच्यान ड्रग्स दिले मु ते 43.2 किलोग्राम दवरले ते स्पेसिफीक. सो आय वॉट मेजर्स आर यू हॅव यू टेकन बिकॉज द होम डिपार्टमेंट हॅज फेल्ड टू प्रोटेक्ट गोवाज लॉ एंड ऑर्डर अँड वॉट मेजर्स विल यू टेक इन द फ्युचर टू मेक शुअर दॅट गोवाज मर्डर्स रेप्स कन्व्हिक्शन आर स्टॉप. वॉट मेजर्स डोंट टेल अस काणयो की कोण हुई लिव्ह इन रिलेशनशीप आहा कोण हुई थिंगा शेजारी आसा केसल्यो नाका. आमकां फर्म आन्सर दी लॉ एंड ऑर्डर हे वाडत आसा जे केसीस वाडत आसा सारखे तू म्हणटा यू आर गिविंग डिफरंट रिझन्स बट एज होम मिनिस्टर वॉट मेजर्स आर यू गोईंग टू टेक दॅट दीस केसीस ड्रॉप. एव्हरी सेशन वी आस्क यू अँड द केसीस आर ओनली रायझिंग कन्विक्शन आर ओनली डिक्रिझिंग.
2: तांच्यांनी जी काही केसीस रेज केल्या ती सगळ्यांची इन्क्वायरी करपाक लायता आणि हितूर जर यांचा हात असत जाल्यार सगळ्या जणांक सस्पेंड करपाक लायता स्पीकर सर. आणि हे विदीन 3 डेज करता स्पीकर सर. हांव परत सांगता म्हाका इन्क्वायरी करपाक हांवें डीजीपीक इन्स्ट्रक्शन दिता इतक्योय केसीस कारण म्हाका तेणी जे म्हटला पळय न्ही विदीन जर कोण आसा तशा पद्दतीन जर हांव डिपार्टमेंटान ताका थारो दिवचो ना 100% सस्पेंड करतो.
0: हे सांगता म्हणल्यार गोवा पुलीस हाणें गेल्ल्या सुमारान भितर सुमार 5 पुलीस अधिकारी हांकां सस्पेंड केल्ले आसा. हातून एकलो पर्वरी पुलीस स्टेशन हाचो पुलीस सब इन्स्पेक्टर. हो पुलीस सब इन्स्पेक्टर हाचो व्हिडिओ व्हायरल जालो आसा. ह्या व्हिडिओन दाखोवन दिता की कशे तरेन हो पुलीस अधिकारी हाणें एका पर्वरी हांगा रेस्टॉरंटान जेवणा बाबतींत जबरदस्ती केली ती. दुसरी खबर, श्रावण कारापूर गांवांत येता ते हाऊस ऑफ अभिनंदन लोधा हांचो मेगा हाऊसिंग प्रोजेक्ट हांचो गांवच्या लोकांचो विरोध 150 दीस मायज जाले. आणि गेल्ल्या सोमारांत गोंयचो मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हाणें आश्वासन दिले की तो ह्या मेगा हाऊसिंग प्रोजेक्ट हाचो विरोध करतल्यांक गांवच्या लोकांक मेळचो आसा म्हूण. ह्या मेगा हाऊसिंग प्रोजेक्ट हाच्या 150 दिसां उपरांत गांवच्या लोकांनी आनी एक पावट थाराव घेतलो की तांचो विरोध चालू आसतलो म्हूण. सोशल एक्टिविस्ट स्वप्नीश चिल्लेकर सांगता.
3: येदे व्हडले शीश म्हळ्यार हांच्यानी बांदला कारापूर गांव विकून हाऊस ऑफ अभिनंदन लोधाक. बिचोले तालुक्याचे 5 गांव इन्क्लुडींग मुळगाव बिचोले लामगाव वेदांताक विकले हांच्यानी. अशे हांव मागता गोयकारांकडे ही लिस्ट कंप्लीट करची. प्रत्येक गांवांत ज्या ज्या कंपन्यांक ज्या ज्या प्रायव्हेट इंडस्ट्रियलिस्टांक हांच्यानी तो गांव विकलेलो आसा तेजी लिस्ट करची. हांच्यानी माझे घर हाडला न्हू माझे घर माझो फ्लॅट आता माझो लोधा माझो वेदांता करा. तुम्ही कितले हात पाय मारा फाल्यां सकाळी हांगासर बसपाक जर फक्त 6 जाण सुद्दा उरली जाल्यार आमी बसतले आमी फाटी सरचले ना. तुम्ही जाता तितलो जोर लायात रे आमी कशेच फाटी सरचले ना. तुमकां बरोवन दिता पोया तुमी कितले आहात ते गोंय विकपाक फुडें सरल्यात तुमी. आमकां सोपयतल्या आमच्या वांगडा देव आहा. आमच्या मदीं सुद्दां जर खोटे नाणे आहा ते सुद्दां शेणटले पूण आमी शेणचले ना. तुमी शेणटल्या आणि आमी पळयतले तुमी कशे शेणटले तुम्ही काय सोपतले ते आम्ही हेची हमी घेतले आम्ही गॅरंटी घेतले तुम्ही सोपतल्यात म्हणून. तुम्ही खंय विकपाक उठलेले आसा? ही देवभूमी आमची ही कर्मभूमी आमची ही जन्मभूमी आमची आम्ही कशेच फाटी सरचले ना. 5 महिन्या उपरांत आयज चीफ मिनिस्टर असेंब्लीन स्टेटमेंट दिता विषय येयलो म्हणून फाल्यां खंय आपूण कारापूरच्या लोकांक मेळटलो म्हणून. काल आम्ही वचून डीसीपी मिनिस्टराक मेळ्ळे त्याका तोंडार सांगून येयला तुम्ही ही अवदिसाची हाडली गांवान हाऊस ऑफ अभिनंदन लोधाची त्याका लागून हे सगळे चल्ला म्हणून. कितें चल्ला? 3 पुलीस कंप्लेनी झालेल्यो आसा भितरली 1 पुलीस कंप्लेन

ऑकलैंड काउंसिल संगत इनऑर्गैनिक कलेक्शन समर आजत बुक करियत सर्च करात तुमच्या स्थळीय ऑकलैंड काउंसिल इनऑर्गैनिक कलेक्शन तुमची एरियाची तारीख आणि बुक करात लँडफिल सर्विसेस।